अपंजे नमस्तंग नामे नमस्तंग अठामे नमस्तंग अकर्मं नमस्तंग अतर्मं नमस्तंग अनामं नमस्तंग अतामं नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग बाहे नमस्तंग टाहे नमस्तंग नीले नमस्तंग अनादे नमस्तंग छेदे नमस्तंग गादे नमस्तंग गंजे नमस्तंग अपंजे नमस्तंग उदारे नमस्तंग अपारे नमस्तंग सुविकय नमस्तंग निकय नमस्तंग भूते नमस्तंग जूपे नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निरपेशे नमस्तंग निरनामे नमस्तंग निरकामे नमस्तंग निरदाते नमस्तंग निरघाते नमस्तंग निरधूते नमस्तंग अभूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके नमस्तंग निरतापे नमस्तंग अतापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे

तेरा माना, सब किछ तू है, तू है मेरे प्यारे, तेरी कुदरत काओ बल जाई जियो, भाणे उजड़ भाणे रहा, भाणे हर गुण गुरमुख गावा, भाणे परम पवै बहुजोनी, सब किछ तिसै।